नमस्कार मित्रांनो, विकास वार्ता या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत. मी बळीराम नाडे रेडिओ ग्रामोदय मधून. आज आपण 21व्या शतकाची वाटचाल करत असताना विकासाच्या उंबरठ्यावर आहोत. तरी आपल्या भागात अनेक समस्या आहेत, जसे की बेरोजगारी, ऊसतोड मजुरांचे स्थलांतर, स्त्रीभ्रूण हत्या, जातीय भेदभाव. पण आज आपण बोलणार आहोत बेरोजगारी या विषयावर. मित्रांनो, आपल्याकडे अनेक रोजगाराच्या योजना आणि संधीही आहेत. त्यापैकीची एक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. हा केवळ कायदा नसून त्यासाठी सरकार तुम्हाला कायदेशीर जबाबदार आहे की ते तुम्हाला तुम्ही मागणी केल्याच्या नंतर तुमच्या परिसरामध्ये काम उपलब्ध करून देईल. या योजनेअंतर्गत काम मिळवण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. गावातील मजुरांनी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये जाऊन नमुना नंबर 1 भरून तुम्ही जॉब कार्ड नोंदणीसाठी अर्ज करू शकता. जॉब कार्ड मिळाल्याच्या नंतर तुम्ही नमुना नंबर 4 भरून कामाची मागणी करू शकता. हा, तसेच नमुना नंबर 5 मध्ये त्याची पोच पावती घेण्यास विसरू नका. यानंतर तुम्हाला 15 दिवसात काम मिळेल. जर 15 दिवसात काम मिळालं नाही तर नमुना नंबर 7 भरून तुम्ही बेरोजगार भत्त्याची मागणी करू शकता. पुढील 15 दिवसासाठीची तुम्हाला 25% रक्कम इतकी बेरोजगार भत्ता मिळून मिळेल. आणि त्यानंतरही काम नाही मिळालं तर पुढील दिवसासाठी तुम्हाला 50% तुमच्या मजुरीच्या प्रमाणामध्ये बेरोजगार भत्ता मिळू शकतो. या योजनेअंतर्गत गावामध्ये विविध कामे करता येतात, जसे की रस्ते, विहिरी, शेततळे, बांधबंदिस्ती, नाला सरळीकरण, फळबाग, शेळी किंवा कुक्कुटपालनाचे कोठे, असे अनेक विविध कामे करू शकतात. याप्रमाणे आपण गावातच रोजगारही मिळू शकतो आणि गाव विकासही करू शकतो. अधिक माहितीसाठी भेटा ग्रामोदय ग्राम शिक्षण व विकास केंद्र पाडळसिंगी. आमचा फोन नंबर 02447256666. आमचा फोन नंबर पुन्हा ऐका, 02447256666. आपण प्रत्यक्ष भेटू शकता किंवा अधिक माहितीसाठी कधीही कॉल करू शकता. धन्यवाद.